0: पे गोड़ा
1: रेडियो हेलसिंकी
0: घोड़े की दुम पे जमा रहा हथौड़ा
1: Der Sender für Jung und Alt.
0: Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are.
1: Auf 92,6.
2: Mein Opa hört ihn immer.